0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: वेणुधुनी 90.4 एफएम केएलई गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहसिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः एफएम 90.4 केएलई कनसू संस्कृतम वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 76 प्रथमं प्रार्थनां वदामः. ॐ श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूर.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वणभूणी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे सोमवार 7 सप्टेंबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. मनात श्रद्धा, ओठांवर नामस्मरण आणि कर्मात प्रामाणिकपणा असेल तर जीवनातील प्रत्येक दिवस सुंदर होतो. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे नीती आयोगाद्वारे आयोजित वैश्विक गतिशीलता शिखर संमेलनाचे उद्घाटन केले. दिवस होता आजचा. भारतीय बिलियर्ड्स खेळाडू पंकज अडवाणी यांनी वर्ल्ड प्रोफेशनल बिलियर्ड्सचे विजेतेपद जिंकले, तेही आजच्याच दिवशी. दुसऱ्या गोलमेज परिषदेची सुरुवात झाली, तेही आजच. इंटरनॅशनल क्रिमिनल पॉलिसी ऑर्गनायझेशन याची स्थापना झाली, तोही दिवस होता आजचाच. बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक होती. आता आजचे जन्मदिवस. अशोक चक्र पुरस्कार सन्मानित शूरवीर भारतीय हवाई परिचारिका नीरजा भनोट, जीवावर उदार होऊन तिने 350 विमान प्रवाशांचा जीव वाचवला, यांचा जन्म आजचाच आहे. BR इशारा चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांचाही जन्म आजचाच. इला भट मॅगसेसे पारितोषिक विजेत्या समाजसेविका यांचाही जन्म आजचाच आहे. साहित्य अकादमी पुरस्कार व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय संस्कृत विद्वान आणि महान दार्शनिक संस्कृत तंत्र अभ्यासक भारतीय शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ गोपीनाथ कविराज यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. उमाजी नाईक आद्य क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक यांचाही जन्म आजच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वणभूणी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. केली विनोदवाणी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकून सुरुवात करते मेष राशीपासून. आज आत्मविश्वास वाढेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला आहे. वृषभ रास, आर्थिक बाबतीत संयम ठेवा, कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. मिथुन रास, समाजातून एखादी महत्त्वाची समस्या सुटू शकते, मन प्रसन्न राहील. कर्क रास, कामाचा ताण जाणवू शकतो, त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ नक्की काढा. सिंह रास, तुमच्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे, सकारात्मक विचार ठेवा. कन्या रास, एखादी चांगली बातमी मिळू शकते, आरोग्याकडे आणि विश्रांतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छान भक्तिगीत ऐकत्र. वेणुधोनी 90.4 FM KLE भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वणधोणी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू. त्यामध्ये तुळरास. नात्यामध्ये प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल. वृश्चिक रास. रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा आणि घाईचे निर्णय घेणे टाळा. धनुरास. आज नवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतात. आत्मविश्वासाने पुढे जा. मकर रास. मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. आर्थिक नियोजनासाठी दिवस योग्य आहे. कुंभ रास. मित्र किंवा सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. मनातील नकारात्मक विचार दूर ठेवा. आणि शेवटची मीन रास. अध्यात्माकडे मन वळेल. शांतता आणि समाधान देणारा अनुभव आज मिळू शकतो. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत रहा वणधोणी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी. भगवान रघुनाथ कुलकर्णी उर्फ फुलारी यांची आज पुण्यतिथी आहे. जनार्दन ज्ञानोबा तथा जे जी नवले भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टीरक्षक यांची पुण्यतिथी आजच. रेडिओ खगोलशास्त्रज्ञ गोविंद स्वरूप यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. भारतीय परराष्ट्र सचिव दिल्ली अंदमान आणि निकोबार बेटांचे माजी उपराज्यपाल आणि त्रिपुरा गोवा आणि उत्तर प्रदेश राज्याचे पूर्व राज्यपाल रोमेश भंडारी यांची पुण्यतिथी आजच आहे. या होत्या आजच्या पुण्यतिथीने. यासोबत मनीषा निरोप घेतेय, पण जाण्यापूर्वी प्रत्येक सकाळ आपल्याला एक नवी संधी घेऊन येते. काल काय झालं यापेक्षा आज आपण काय करू शकतो हे महत्वाचं आहे. म्हणूनच आजचा दिवस श्रद्धेने सुरू करा, सकारात्मकतेने जगा आणि समाधानाने पूर्ण करा. यासोबत मनीषा निरोप घेतीये, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

0: ಕೇಳಿದಿರಿ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಹೆಲ್ತ್ ಗೈಡ್ ವಿಶೇಷ ಸರಣಿ ಆರೋಗ್ಯ ಜಾಗೃತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಕೆಎಲ್ಇ ಶ್ರೀ ಬಿಎಂ ಕಂಕನವಾಡಿ ಆಯುರ್ವೇದ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಇವರ ಸಹಯೋಗದಲ್ಲಿ. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ, ಇದು ಕೆಎಲ್ಇ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 ಎಫ್ಎಂ. ನಮಸ್ಕಾರ.
1: केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 27 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी. KCET मार्गदर्शक तत्वे तसे

9072120 आणि 9071000074. केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 0831244444, एक्सटेन्शन 4327.

शकत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी, ENT विभाग, OBD नंबर 16 येथे. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 एफ एम KLE कनसु. आजच्या पाहुणे या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत रामचंद्र परशुराम कुगजी यांना. ते LIC मध्ये DM क्लब मेंबर आहेत आणि ते एक दिव्यांग आहेत. आणि त्यांच्याबद्दलची खासियत सांगायची झाली तर 28 मार्च 2013 त्यांनी एकाच दिवशी 103 पॉलिसी केलेल्या आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि त्यांचा जीवन प्रवास ऐकून घेणार आहोत. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: थँक्यू मॅडम.
0: आज आपण तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडंसं ऐकून घेऊया की तुमचं शिक्षण कुठं झालं, कुठपर्यंत झालं आणि काय काय केलं.
1: 1973 माझा जन्म आहे. येळूर एका खेडेगावामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. जन्मल्या 2.5 वर्षानंतर मला पोलिओनं ग्रासले. आणि चालणं हे ऍक्च्युली काय असतंय मला माहीत व्हायच्या अगोदरच तसंच राहिलं. ते चालणं काय मी आजपर्यंत समजू शकलो नाही. नंतर मग मी खेळत होतो गलीमध्ये इकडं तिकडं. मला घरच्या लोकांनी दवाखान्यामध्ये ॲडमिट केले. इकडं होईल तिकडं होईल असे असे जवळपास 4-5 वर्ष त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. घरची जेवढे शेती विकून जे पैसे भातामध्ये मिळतात ते सगळे त्यांनी माझ्या इलाजासाठी लावले. काही झालं तरी आमच्या मुलाला तयार करून घ्यायचं, एक शेत विकलं तरी चालेल, पण या मुलाला तयार करून घ्यायचं असं त्यांचा गैरसमज होता. आणि शेवटी ते झालं नाही. हे आम्हाला बेंगळोरमध्ये समजलं की पोलिओ आजार असा आहे की त्याच्यावर इलाज करता येत नाही.
0: होय ना.
1: हां, मग त्याच्यानंतर तिथं जेव्हा समजलं त्याने त्याच्यानंतर काय मला दवाखान्यामध्ये दाखवलं नाही, सोडून सोडल्यास त्याच्या जीवना भविष्यामध्ये जे होतंय ते होऊ देत. त्याच्यानंतर मी आमची एक बहीण होती उषा, तिनं मला कडेवर घेऊन शाळेला सोडत होती. ती आमच्या शाळेपासून तिची शाळा एक थोड्या अंतरावर होती. मग ती रोज आपण जातेवेळी मला तिथं सोडत जाणार, येतेवेळी परत घेऊन येणार. आणि अकस्मात एक 2-4 वर्षानंतर तिचं रिॲक्शन होऊन ते वारली.
0: अरे बापरे.
1: हां. आणि माझ्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला शाळेला जायचा.
0: होय ना.
1: कारण का मी तर 80% अपंग होतो. मग नंतर काय झालं, आमच्या एक चुलत भावानी बळीराम कुगजी त्याने आळवण गल्लीच्या असोसिएशनमध्ये ट्रायसिकलसाठी ॲप्लिकेशन केले. आणि एक 2-3 महिन्यानंतर मला डिसल्वा यांनी डोनेट केलेली सायकल त्यांनी मला दिली. आणि ती सायकल माझ्या जीवनात आल्यानंतर माझं जीवन वेगळंच झालं. मी सायकलवरून इकडे तिकडे जात होतो, मग स्पोर्ट्सकडे जात होतं, शाळेला जात होतो, कुठे जायचं असेल तर माझी सायकल म्हणजे जवळपास ती माझी एक बायकोच झाली असं. आणि त्या सायकलचं आणि माझं रिलेशन फार चांगलं होतं. कारण का ती मला कुठं पण घेऊन जाते ह्याची मला जाणीव होती. त्यामुळे तिने त्यांचं आणि माझं सायकलचं आणि माझं फार रिलेशन होतं. नंतर मी मॅट्रिक झाली आणि येळूरमध्ये कॉलेजची व्यवस्था नसल्यामुळे मी एक्स्टर्नलला लावलं, पंडित नेहरूला. आणि घरीच अभ्यास करून मी फर्स्ट इयर किंवा सेकंड इयर असं क्लास 2 मी पास झालो. मग नंतर माझी जिद्द ओळखून आमचे गोपाळ गोडसे यांनी मला RPD ॲडमिशन घेऊन दिले. आणि 6 महिन्याचं हॉस्टेल करून दिले, 6 महिन्याची तिथं राहायची व्यवस्था करून दिली. पण त्यावेळेला असं हॉस्टेल एवढं चांगलं नव्हतं त्यावेळेचं, आणि तिथं बाथरूम वगैरे बरोबर नव्हते. त्यामुळे आणि मी आता तांब्या सरकत सरकत असं जाणार आणि तिथं ते माझे त्यांनी बघितले आणि म्हणजे परिस्थिती त्यांना बघवली नाही. आणि त्यांनी स्वतःहून काय म्हणले, रामू इतकं त्रास करून एज्युकेशन करण्यात आत नाही आणि आता काय मला पण बरं वाटत नाही, सोडून सोडा म्हटले. आणि नायला जसतो माझी गाडी घेऊन मी घरी आलो. पण मला घरी राहावे ना, आता काय तर करायचं म्हटलं तर माझ्याकडं पूर्ण शिक्षण पण नाही आहे आणि मी कामाला वगैरे जायचं म्हटलं तर तशी परिस्थिती नाही आहे.
0: बरोबर.
1: हां. मग नायला जसतो मी काय केलं, एक पानपट्टीचं दुकान ओपन केलं. आणि मग पानपट्टीचं गावातच दुकान ओपन केलं. मग भरपूर टाईम मी दुकान ओपन करू लागलो रात्रीपर्यंत असं. त्यामुळे दोस्त भरपूर जमले आणि दोस्त आले. मग दोस्तांमध्ये मी रमलो. मला काय लग्नाची अपेक्षा नव्हती. माझी पोझिशन अशी आहे, मला 100 मुलगी भेटल्या असत्या भाऊ म्हणून, पण नवरा म्हणून मुलगी मिळेल याची मला सुद्धा खात्री नव्हती. मग मी दोस्तांना रमलेलो. मग नंतर आमच्या दोस्तांची लग्न झाली सर्वांची आणि माझ्यासमोर पण लग्नाचा प्रश्न आला, पण मी ते काय डोक्यात घेतलोच नव्हतो. अकस्मात मनालीचं स्थळ आलं आणि मी मला आईने सांगितले, मी सांगून आलो पण बघून येतो. मी ॲक्च्युली 1 आठवडा लेटच केलं कारण का मला जायचं नव्हतं.
0: बरोबर.
1: हां. मग मी गेलो त्यांच्या घरी. म्हणजे मला हावभाव बघायचं होतं की मला मुलगी करून घेणारी म्हणजे तिच्यावर काय प्रेशर आहे की कशाबद्दल, म्हणजे का करून घेते मला,
0: काय कारण
1: काय कारण आहे. मी गेलो, मग त्यांचं काय आमचं मुलगा बघणार आहे म्हणजे त्यांची थोडीफार धावपळ चालूच होती, ते फोय करायचं हे करायचं असं होतंच. मी बघितलं त्यांच्याकडं आणि मला बरं वाटलं, काय ठीक आहे असं वाटलं मला. कला त्यांचे त्यांनी ऑलरेडी भक्तच होते, त्यांनी शाखा प्रमुख म्हणजे फोटो असा लावलेला होता एक 10-5 फूट अंतरावर. मग मी उतरून असं जाऊन माकडसक जाऊन त्या आईला पाया पडून आलो. म्हणजे मला काय दाखवायचं होतं, मनालीला माझी पोझिशन दाखवायची होती की मी आता कशा पोझिशन मध्ये चलतो. नंतर तिच्या मनामध्ये नंतर दुःख व्हायला नको.
0: बरोबर,
1: सर्वे कसे चालतात, माझे मिस्टर कसे चालतात.
0: करेक्ट करेक्ट.
1: पण त्याचा किंचित मात्र फरक तिच्या मनावर पडला नाही.
0: अच्छा.
1: मग नंतर लँडलाईनवर आमची बोलणी चालू झाली. मग आम्ही दोन तीन, आता माझं लग्न ठरलंय म्हणजे गावामध्ये एक वेगळंच एक्साइटिंग होतं. रामूचं लग्न ठरलं, कुठे जायचं म्हणजे आमचे दोस्त फार त्यावेळेला पानपट्टीचे म्हणजे प्रत्येक आठवड्यात आम्ही एकदा त्यांना बघायला जाणार. पण किडी घालायचा कार्यक्रम झाला नव्हता. मग नंतर मनालीच मला फोन केली, तुम्ही प्रत्येक आठवड्यात यायला. आणि आमच्या घरी असा प्रश्न आली की म्हणजे लग्न होणार की फक्त बघतच जाणार, बघूनच झालेत. मग मी तसं आमच्या घरच्यांना कळवलो, घरी जरा लग्न करायचं की नाही करायचं, ती राहील की नाही राहील असे जरा प्रॉब्लेम होतेच.
0: बरोबर.
1: हा म्हणजे आणि नंतर ती राहील थोड्या दिवसांनी, सोडून जर गेली तर नंतर त्याने कन्नड साईडचे लोक आणि नंतर पुटकी सा द्यायचं आणि प्रॉब्लेम क्रिएट होऊन बसेल.
0: हा
1: आमचे रिलेटिव्ह मध्ये पण थोडीफार चर्चा झाली आणि आम्ही लग्न करेन आणि पुढे असं काय तर बोललं तर आम्ही पण बोलू शकणार नाही.
0: होय ना.
1: हा मग शेवटी लग्न झालं आणि त्याने आमच्या जीवनात आले मनाली. आमच्या नंतर घरी थरा तिला टॉर्चर पण झालंच.
0: हा
1: पण तिनं सगळं सांभाळून घेतले, सगळं काही सांभाळून घेतले. माझ्या जीवनामध्ये तिचे 3 रोल आहेत. एक तर ती माझी खरी बायको आहे आणि दुसरं म्हटलं तर ती माझी मैत्रीण पण आहे. माझ्या व्यवसायामध्ये मला लॉस झालं, मला फायदा झाला, माझ्या पाठीवर खंबीरपणे उभी असते.
0: हा
1: तुम्ही काय टेन्शन करून घ्यायचं नाही आणि आम्ही काय असेल ते सांभाळून घेऊया असं अगदी खंबीरपणे उभं असते. आणि ती माझी आई पण आहे. आमचे LIC चे अतुल देशमुख ऑफिस मीटिंग असलं की तिला फोन करतात, वहिनी साहेब रामू दादाला चांगलं तयार करून पाठवा. माझे टाय, माझे सॉक्स, माझे बूट, मला गाडीवर आणून बसवणं, मला जे काय देणं, अगदी सगळं एक मुलासारखं. म्हणून मी त्याला एक आईचं स्थान दिलंय. असे तिचे माझ्या जीवनामध्ये 3 रोल आहेत. आणि ती आल्यानंतर माझ्या जीवनाचा काया पलट झाला. मला आणखीन राबायची हौस आली माझ्या जीवनामध्ये मनाली आली एवढं असं म्हणून. आणि तिनं पण मला धंद्यामध्ये भरपूर सपोर्ट केले. LIC मध्ये कुठेही जायचं असलं तर उचलून घेऊन जाते. मी दोस्तांना बोलवतो करा दोस्ती, त्याने काय म्हणतात याच्या अगोदर तुम्ही दोस्तांना त्रास दिला, आता मी आहे, आता तुम्ही त्यांना बोलवायचं नाही. कुठं पण त्यांनी घेऊन जातात मला. मीटिंगमध्ये येतात, घेऊन जातात आणि सगळ्या पाहुण्यांच्याकडून एकदम चांगलं. आता फर्स्ट तिला कॉल असतंय, पहिल्याचे जे दिवस होते ते गेले, आता फर्स्ट कॉल तिला कॉल असते काय करायचं काय नाही. बाकी सगळ्यांना अगदी सांभाळून घेते. पहिल्याचे जे दिवस होते ते गेले, आता फर्स्ट कॉल तिला कॉल असते काय करायचं काय नाही. बाकी सगळ्यांना अगदी सांभाळून घेते अगदी व्यवस्थित. आणि ती माझ्या जीवनात आल्यापासून मी देवाकडे काही मागेन असं काही शिल्लक राहिलेलं नाही.
0: अरे वा.
1: हो काहीच मी मागे डिमांड करत नाही, कारण का देवानं तिच्या स्वरूपात मला सर्व काही दिलेलं आहे. आता मी एवढं आम्ही मला खरं म्हटलं तर 1-10 फूट चालता येत नाही.
0: होय ना.
1: खरं भारतामध्ये तिनं असं फिरवलं नाही असं कुठलं स्थळ नाही. जम्मू काश्मीर, हरियाणा, पंजाब, राजस्थान, गुजरात, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, गोवा सगळं काही तिनं मला फिरवलेलं आहे.
0: म्हणजे नॉर्मल लोक जे काही बघू शकत नाही ते सगळं बघून आलं.
1: सगळं सगळं बघून आलो. आणि हे सगळं हे तिच्यामुळे, कारण का तिनं एवढं आपलं बलिदान करून आम्हाला ज्याशी लग्न केले

0: आम्हाला स्वीकारले म्हणजे आम्हाला पण हौस येते. आणि मला दोन मुले आहेत, मुलींना त्यांना फार शिकवायची इच्छा आहे, त्याच्यासाठी या चांगल्या कॉलेजला ॲडमिशन केलेलं आहे. आणि आता आम्ही प्रॉपर एळूर, पण राहायला आता मी वडगावला आहे.
1: अच्छा.
0: माझ्या परीनं जेवढं होतं आहे तेवढं मी भरपूर काही करतो. घर बांधून दिलं आहे, टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे, काही कमी करत नाही. असा आमचा जीवनप्रास.
1: छान. तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की म्हणजे मनाली तुमच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर जो काही बदल झाला किंवा तुमचा काम करण्याचा उत्साह वाढला आणि त्यांना काही कमी होऊ द्यायचं नाही किंवा आपलं जे आपला जो संसार आहे तो व्यवस्थित चालावा यासाठी तुमचे प्रयत्न ते सगळे चालूच आहेत आणि असेच चालू राहावेत. पण हे सगळं आत्ता बोलताना आपल्याला सोपं जात आहे, पण ते घडत असताना खूप साऱ्या अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागला असेल. म्हणजे मानसिक त्रास तुम्हाला झाला असेल बराचसा, शारीरिक काय नाही पण मानसिक खूप झाला असेल. आणि मुळातच म्हणजे असा प्रश्न पडणं की ही मुलगी का तयार होतीये, काय कारण असेल या पाठीमागचं आणि कशासाठी म्हणजे अशा व्यक्तीशी लग्न करते वगैरे वगैरे प्रश्न आले असतील तुम्हाला. आणि तुम्हालाही असं एका वेळेला वाटलं असेल की आपण म्हणजे दुसऱ्याचं आयुष्य कशाला खराब करावं किंवा असे विचार येणं साहजिकच आहे, तर काय सगळी परिस्थिती होती तेव्हाची तुमची?
0: असा प्रश्न आमच्यामध्ये पण निर्माण झाले होते. मग ऑलमोस्ट 80% लग्न हे कॅन्सलच झालेलं आहे. मग आमच्या दोस्ताने का ज्योतिषाकडे जायला ठरवलंय आम्हाला.
1: बर,
0: तिकडे तरी जाऊन येऊया. आणि मग ज्योतिषाकडे गेलो, ज्योतिषाकडे आम्ही बसलो. आम्ही कशाला आलो होते आम्ही ज्योतिषाला सांगितलो नाही, फक्त असं नमस्कार करून बसलो. ज्योतिषाने काय म्हटलंय मला, घरचे तुझ्या लग्नाला विरोध करतात काय म्हटले. काही इन्फॉर्मेशन त्यांना नाही, पण त्यांनी डायरेक्ट मला तसं म्हटले. आणि ती मुलगी जी आहे ती हरिमंदिर मधली आहे आणि तुला कधीच धोका देणार नाही. आणि तू तिला करून घे, घरचे जर नको म्हणत असतील तर माझ्याकडे ये, मी 200 लोकांचं जेवण करून मी तुझं लग्न करून देतो म्हटले. जांबोटीचे अरुण महाराज ते. मग तिथून आम्ही दोस्त आणि मी परत आलो आणि आम्ही ठरवलं की आता लग्न हे 100% करायचंच, परिणाम काही होऊ देत. मग आमच्या घरच्यांना आम्ही तयार केलंय, मी नको म्हणत असतेवेळी तुम्ही लग्न ठरवलंय, मी काय मुलगी बघायला मी माझ्या जीवनामध्ये खुश होतो, तुम्हीच मला बळजबरीनं पाठवलं आहे. आणि आता प्रश्न एवढा पुढे गेला की आम्ही 4-5 वेळा त्यांच्या घरी जाऊन आलोय आणि आता ती पण लग्न करून घ्यायला तयार आहे. ती लग्नानंतर जात असेल तर जाऊ देत, पण हे लग्न करायचंच. असं मी घरच्यांना तयार केलो, लग्न झालं. थोड्या दिवसानं आम्ही मनालीने मी एकत्र राहिलो. पहिल्या रात्री मी तिला सांगितलं, तुला जर माझ्याजवळ तुझं जर मन राहत नसेल तर तू मला कधीही सोडून देऊ शकतेस आणि तुला मी सोडायला येणार आहे. असं म्हणून मी तिला सांगितलं. डिलिव्हरीचे जर दिवस सोडला तर ती अजूनपर्यंत मला कधीच सोडून गेली नाही कुठं. एवढी तिनं मला अगदी साथ दिलेली
1: आहे. ऍक्च्युली ना म्हणजे हे सगळं ऐकत असताना एखादं पिक्चरची स्टोरी आपण ऐकतोय असं सगळं चित्र डोळ्यासमोर उभं होतंय आणि थोडस इमोशनल पण व्हायला झालंय. ते प्रसंगच तुमचे असे आहेत की ते ऐकल्यानंतर कुणालाही म्हणजे डोळ्यात पाणी येत
0: होतं.
1: आणि खूप छान स्टोरी आहे आणि लोकांनी याच्यातून मोटिवेट व्हावं की आपण आपल्या जीवनसाथीसोबत कसं प्रामाणिक राहावं किंवा त्याची कशी काळजी घ्यावी, कशी त्यांना साथ द्यावी, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून शिकायला हव्यात. आणि तुमचा जो म्हणजे स्टोरी आहे त्याच्यातून त्या नक्कीच शिकायला मिळतील आणि अनेक लोक मला वाटते तुम्हाला बघून इन्स्पायर होत असतील. तर खरंच तुम्ही खूप लकी आहात की तुम्हाला त्यांच्यासारखी अर्धांगिनी भेटली.
0: हो हो, नक्की नक्की नक्की. आमच्या दोस्तांना पण काय म्हणतात, मी त्यांनी कसं राहिलं बघा, तुम्ही कसं राहिलं बघा, असं पण होतंय तिकडे.
1: होय ना.
0: हो हो.

0: मग तुमचं जे काम आहे एल आय सीचं, तिकडं तुम्ही कधीपासून जॉईन झालात?
1: मला 2008 मला एक मुलगी झाली.
0: बर.
1: अनुष्का तिचं नाव. मला असं वाटलं की आता आणि काहीतरी इन्कम सोर्स करायला पाहिजेत. मग आता काय, मी काम पण काय करू शकत नाही. ऑलरेडी माझे कॉन्टॅक्ट्स होते. मग मी एल आय सी करण्याचा निर्णय केला. दुकानमध्ये पानशॉप ऑलरेडी माझं पानशॉप होतं त्यावेळेस. मग एक जोडधंदा म्हणून मी ते पान एल आय सीचा निर्णय केला. मग मी आमच्या डेव्हलपमेंट ऑफिसरना फोन केला. त्यांनी 5-6 फोन आलेच नाहीत, म्हणजे माझ्याकडे आलेच नाही. मीच त्यांना स्वतःकडे त्यांना गेलो, त्यांच्याकडे गेलो. त्यांनी मला बघितले माझी पोझिशन. एल आय सी म्हटलं तर धावपळीचं काम आहे. एक पॉलिसी करायची तर धावळा जायला पाहिजे पार्टीकडे, कन्व्हिन्स करायला पाहिजे, सगळे डॉक्युमेंट ॲड करायला, जमा करायला पाहिजेत. त्यांनी मला बघितले आणि त्यांनी थक्क झाले. आता 5-6 वेळा हा मुलगा माझ्याकडे फोन करून आलाय आणि हा आता ह्याला जर मी नाही म्हटलो तर हा नाराज होणार. माझी पोझिशन बघून त्यांना वाटलं की म्हणजे एल आय सी कॅपॅसिटी नाही आहे करायची. आणि त्यांनी मला ते डॉक्युमेंट दिले. मी गेलो, सबमिट केलो. मग मी पास होईन का नाही याची पण त्यांना गॅरंटी नव्हती. किर्लोस्कर रोडला आमचं ट्रेनिंग होतं. मला सोडायला एक मुलगा जाणार सकाळी आणि संध्याकाळी एक मुलगा घेऊन येणार. तिसऱ्या मधल्यावर होतं. मी दुपारचं जेवण घेऊन जाणार. बाकीची मुलं काय जेवून आपापल्या घरी जेवण करून येत होती. पण तशी माझी पोझिशन नव्हती.
0: बरोबर.
1: त्यामुळे मी डबागून जायचो. 9 मी ट्रेनिंग केलं. मध्ये 2-3 मला पॉसिबल झालं नाही. मग घरी अभ्यास केलो. तिथं एक मॅनेजर होते ट्रेनिंग घ्यायच्या ठिकाणी. त्यांनी जरा माझं ते येणं जाणं खुर्चीवर बसणं बघून त्यांना पण जरा भावूक झाले त्यांनी. आणि त्यांनी म्हटले की काहीतरी करून तू या परीक्षेमध्ये पास व्हायला पाहिजे. मला परत आणि जास्त टेन्शन आलं. मग मी जरा घाबरतच होतो. घरी येऊन मी मग परत आणि अभ्यास करायचो. आणि मग 50 टिक मार्क असते, 25 त्याला पाहिजे असतात. 33 मला पडले आणि डेव्हलपमेंट ऑफिसरने मला फोन केला की तुम्ही एल आय सीमध्ये पास झालाय, तुमचा कोड आता अवेलेबल आहे, तुम्ही पॉलिसी करू शकता.
0: बर.
1: पॉलिसीबद्दल आम्हाला काही ज्ञान नव्हतं. मग नंतर सरांनी मलाच तिकडे बोलून घेतले बेळगावकडे. मी गेलो, नंतर बुक्स वगैरे घेतले. वर्षाला 12 पॉलिसी करायचं टार्गेट असते एक एजंटला, कोड जर टिकून ठेवायचा असेल तर.
0: बर.
1: मी पहिल्या वर्षी 68 पॉलिसी दिल्या पहिल्याच वर्षी. सर म्हणतात की माझं नशीब आहे तुम्हाला भेटलास. पहिला त्यांचं माइंड वेगळं होतं.
0: खरंच ना.
1: पण आता त्यांनी तसं म्हणतात. आणि एल आय सी मध्ये भरपूर रिस्पेक्ट आहे. मनालीला पण भरपूर रिस्पेक्ट आहे. ऑफिसमधल्या लेडीज तिला फार ओळखतात. माझ्यापेक्षा जास्त तिला ओळखतात. कारण का तिचा स्वभाव तसा आहे. सर्वांना अगदी मन मिळावं करून घेते. आमच्या गल्लीमध्ये आमच्या घरी जेवढे लोक येतात तेवढे कुणाच्याच घरी येत नाहीत. म्हणजे गल्लीतल्या बायका पण किती लोक येतात तुमच्या घरी. आणि कंटाळा म्हणून मनालीला नाही आहे, कशाच गोष्टीचा कंटाळा नाही आहे. मी पण आश्चर्य होतो की तू स्ट्रॉंग राह म्हणतो. जोपर्यंत स्ट्रॉंग आहे तोपर्यंत आमचं जीवन आहे म्हटलं. तू धगधग करून घ्यायचं नाही. पण तिचा स्वभाव असा आहे, बलिदान जे आहे तिचं.
0: सगळ्या गोष्टींसाठी तयार असतात
1: भरपूर एक टायमामध्ये.
0: खरंच खूपच म्हणजे ऐकून असं म्हणतो ना आपण, भावूक होण्यासारखी स्टोरी तुमची आहे. आणि मगाशी जसं म्हटलं तसं अनेकांनी याची प्रेरणा घ्यावी आणि आपला जो संसार आहे तो व्यवस्थित चालवण्याचा प्रयत्न आत्ताच्या युगामध्ये करणं नक्कीच गरजेचं आहे. आणि त्यासाठी ही तुमची सक्सेस स्टोरी नक्कीच.
1: आणि आता ह्या जनरेशन मध्ये अशा टाईपची भेटणं मुश्किल. मनाली मंदिर मध्ये शाखा प्रमुख आहे, तिच्यामुळे त्याला सेवा करण्याची फार इच्छा आहे. लग्न झाल्यानंतर जवळपास 5-6 माझ्या पाया पडल्याशिवाय कधीच उठली नाही ती अंतरुणातून. असं तिचं म्हणजे सेवामध्ये असल्यामुळे तिचा स्वभाव तसा.
0: बरोबर.
1: एवढं एक नवऱ्याला रिस्पेक्ट देतात.
0: होय ना.
1: मीच भाऊक होतो त्यांच्याकडे बघून.
0: खरोखर. कधी कधी आपल्याला असं होतं ना की सगळ्या गोष्टी आपल्या आसपासच्या सगळ्या चांगल्या आहेत, सगळं एवढं सगळं चांगलं आपल्या आयुष्यात घडत आहे.
1: हो हो.
0: पण आपण कुठंतरी कमी पडतोय किंवा आपल्यामध्ये एक अशी कमतरता काहीतरी आहे, या गोष्टीचं कधीतरी खूप दुःख होणं असा कधी प्रसंग?
1: आता काय झालं, मी जेव्हा माझं आमचं दुकान घटलो त्यावेळेला आमच्या दोस्तात मी रमलो. त्यावेळेला मी अपंग आहे याच्याकडे म्हणजे लक्षच नव्हतं. आणि मी त्यावेळेला खेळलो इकडे तिकडे सगळीकडे गेलो, कुठलं पण म्हणजे राहिलो नाही मी अपंग आहे म्हणून असं कुठे मी थांबलो नाही मॅडम कधी. ते लग्नाच्या अगोदर असू दे किंवा लग्न झाल्यानंतर किंवा आतापर्यंत मी कधी थांबलो नाही. काहीतरी म्हणजे आमचं व्यवसाय चालू असते जे करू नये तशा गोष्टी पण मी केल्या. आता ऍक्च्युली मी ट्रक घेतलेली, ऍक्च्युली ट्रक घ्यायचं आमचं काम नव्हे ते खरं म्हटलं तर. त्याच्या नंतर विकली ती, नंतर मी सिमेंटची डीलरशिप घेतली.
0: हा,
1: आणि मनाली माझ्या पाठीमागे खंबीरपणे असते आम्ही काहीतरी करूया, त्यामुळे मी धाडशीपणा काहीतरी करत असतो.
0: हा,
1: त्यामुळे मला आणि मनाली जेव्हा माझ्या जीवनात आली अपंगत्व हे गेलंच ते कुठं असं आहे असं मी कधीच वाटलं नाही मला अजूनपर्यंत.
0: छान, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये त्या आल्यामुळं खूप सारा बदल झाला. आणि
1: नक्की नक्की नक्की
0: तुमचं आयुष्य अगदी व्यवस्थित आणि एक दिव्यांग आहात ही गोष्ट तुम्ही विसरून गेलात.
1: आणि आमच्या घरच्यांना पण वाटत नाही आणि त्यांच्याकडे त्यांच्या लोकांना पण वाटत नाही, त्यांच्या म्हणजे आमच्या सासऱ्यांच्याकडे पण वाटत नाही की मी असं आहे.
0: बरोबर.
1: आणि आमच्या घरच्या लोकांना पण कधी वाटलं नाही.
0: तुमच्या घरी कोण कोण असतं सर?
1: वडील आमचे वारलेत, एक आई असते, एक भाऊ आहे आणि दोघी बहिणी असतात.
0: बर. भाऊ छोटे मोठे?
1: भाऊ माझ्यापेक्षा मोठे असते, त्यांना 3 मुलगे आहेत, मला 2 मुले आहेत. फार चांगलं राहतो आम्ही सर्वे आणि मनालीमुळे हे सगळं एकजूट झालेलं आहे. ती सर्वांना लावून घेते, त्याचं अनुभव टीचरना सडेकर मॅडमना आहेच.
0: होय ना.
1: हो हो.
0: तर असं म्हणतात की घरची जर स्त्री व्यवस्थित असेल, चांगली असेल, तर आपलं कुटुंब पुढे जातं किंवा सर्वांना सांभाळून घेणं, सर्वांची मनं राखणं,
1: हो हो,
0: या सगळ्या गोष्टी एका स्त्रीने,
1: स्त्रीचा फार रोल महत्त्वाचा
0: आहे. पण तेवढंच त्या स्त्रीचं मन जपणं ही सगळ्या फॅमिली मेंबर्सचं कर्तव्य असतं.
1: आमच्या माझ्या परिणामी तिला जेवढं होईल तेवढं मी देतोच काय असेल ते, पण असं आहे मी तिला काही दिलो तरी मला समाधान वाटत नाही, अपुरच वाटत आहे.
0: बरोबर.
1: कारण का तसं तिनं माझ्यासाठी बलिदान केलं असं
0: खूप मोठं.
1: हो. तुम्ही मागच्या तुम्ही मागे म्हटलं नवरा म्हणजे अपेक्षा असतात मुलींच्या.
0: हो ना.
1: मला नवरा असा पाहिजे.
0: हो ना. अगदी.
1: हँडसम पाहिजे. फायनान्शियल कंडिशन चांगली.
0: बरोबर.
1: ज्या वेळेला मी लग्न करून म्हटलं त्यावेळेला माझ्याकडे काय पण नव्हतं, साधं एक पानपट्टीचं दुकान होतं आणि अशी गाडी होती आणि त्या कंडिशन मध्ये त्याने फार म्हणजे फार मोठा निर्णय घेतला.
0: खरंच ना. खरंच ग्रेट आहे.
1: हो.
0: म्हणजे असा निर्णय घ्यायचा म्हणजे खूप मोठं मन पाहिजे त्याला आणि खूप मोठं धाडस त्यांनी
1: केलं. नक्की नक्की नक्कीच
0: नक्कीच.
1: आणि हे मला वाटतं एक हे लग्न म्हणजे सगळ्यांचा आशीर्वाद, देवाचे आशीर्वाद पण त्याच्यात असेल म्हणून आमचं लग्न पण मोडलं नाही असं वाटतंय मला.
0: बरोबर. काहीतरी ठरलेलंच असतं त्यामुळं असे सगळे प्रसंग आपल्या आयुष्यात घडत असतात आणि त्यातून आपण व्यवस्थितरित्या बाहेर पडतो, त्याच्यासोबत व्यवस्थितरित्या राहतो. खूप छान वाटलं तुमच्याबद्दल बोलून आणि तुमच्याशी बोलून तुमचा जो प्रवास सगळा आहे तो ऐकून. पण तुम्ही आता सध्या LIC काम चांगल्या रीतीनं करत आहात, त्याच्यामध्येही तुम्हाला खूप सारं प्रमोशनही भेटत आहे, वेगवेगळ्या ग्रेड तुम्ही घेतलेल्या आहात, तर या सगळ्या सोबत म्हणजे जर एखाद्या वेळेस तुम्हाला रिकामा वेळ असेल किंवा काय असेल तर दुसऱ्या आणखीन काही हॉबीज आहेत का तुमच्या?
1: मी आता इकडे एलूर मध्ये एक ऑनलाईन सेंटर काढलेलं आहे.
0: बर.
1: म्हणजे मी LIC मध्ये काय एकदम मुलगी आहे ती बघते, म्हणजे माझ्याकडे थोडाफार टाइम भरपूर असतोय. मग मनाली एक घरीचा घरी व्यवसाय जसं मॅडम म्हटले की त्या व्यवसायामध्ये ती करते, मी तिला सपोर्ट करतो असं. बाकीचे असते
0: बाकीचे असे काही छंद नाहीत.
1: बाकीचे फिरण्याचा छंद आहे तो मला मनालीनं पूर्ण करून सोडला.
0: ओके. थँक्यू सो मच सर तुम्ही इकडे आलात आणि तुमचा जो प्रवास होता त्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण आपल्या लिस्नरपर्यंत पोहोचवली. पुन्हा एकदा तुमच्या संसारासाठी तुमच्या जोडीसाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि तुम्ही इथं आलात त्याबद्दल थँक्यू सो मच.
1: विनू धोनीच्या टीमनं आम्हाला बोलवलं, आम्हाला त्याचं पात्र समजलं, त्याबद्दल आम्ही सर्व टीमचे आभार मानतो.
0: थँक्यू सर. हा होता आजचे पाहुणे हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण रामचंद्र परशुराम कुकजी यांना ऐकत होतो. ते LIC मध्ये DM क्लब मेंबर आहेत आणि ते एक दिव्यांग आहेत. त्यांची जी स्टोरी होती ती खूपच इन्स्पिरेशनल होती आणि त्यामुळं हा आजचा विशेष कार्यक्रम आपण ऐकत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम मला जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र बनू धोनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

तिग्या बरोबर मी पहिली सिगरेट पिलो. तिग्या आपला पहिला फ्रेंड आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम. चायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from idea to company. On Sunday, 18th of October 2026, this workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business, gain insights and inspiration from experienced entrepreneurs. Take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 9513519666. Geekona Success Strategy.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: ಕರ್ನಾಟಕ ಲಿಂಗಾಯತ್ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಬೆಳಗಾವಿ. ನಿಮ್ಮ ಕನಸನ್ನು ವೈದ್ಯಕೀಯ ವೃತ್ತಿಯನ್ನಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸಿ. ಕೆಎಲ್ಇ ನೀಟ್ ರಿಪೀಟರ್ ಬ್ಯಾಚ್ ಈಗ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ. ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ. ಕೆಎಲ್ಇ ಮತ್ತು ಪ್ರತಿಭಾವಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಿಶೇಷ ವಿನಾಯಿತಿ. ನೀಟ್ 2026 400+ ಅಂಕ ಪಡೆದವರಿಗೆ ಉಚಿತ ತರಬೇತಿ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ. ಮೊದಲನೇ ಬ್ಯಾಚ್ 3 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಪ್ರಾರಂಭ. ತಡ ಮಾಡಬೇಡಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9912340868 ಹಾಗೂ 9380056483.

0: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 0831244444, एक्सटेन्शन 4327.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी, KCET मार्गदर्शक तत्वे तसेच

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते। कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा। केली नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। केली विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत। नीट 2026 मध्ये 400 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण। विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा। पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे।

शिर करू नका, डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका. अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380560488.

0: ಟಿ ನಮಸ್ಕಾರ.
1: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486287.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: ಕರ್ನಾಟಕ ಲಿಂಗಾಯತ್ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಬೆಳಗಾವಿ. ನಿಮ್ಮ ಕನಸನ್ನು ವೈದ್ಯಕೀಯ ವೃತ್ತಿಯನ್ನಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸಿ. ಕೆಎಲ್ಇ ನೀಟ್ ರಿಪೀಟರ್ ಬ್ಯಾಚ್ ಈಗ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ. ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ. ಕೆಎಲ್ಇ ಮತ್ತು ಪ್ರತಿಭಾವಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಿಶೇಷ ವಿನಾಯಿತಿ. ನೀಟ್ 2026 400 ಪ್ಲಸ್ ಅಂಕ ಪಡೆದವರಿಗೆ ಉಚಿತ ತರಬೇತಿ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ. ಮೊದಲನೇ ಬ್ಯಾಚ್ 3 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಪ್ರಾರಂಭ. ತಡಮಾಡಬೇಡಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9912340868 ಹಾಗೂ 9380056483.

जेएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनीपर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदे उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी. केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी, KCET मार्गदर्शक तत्वे तसेच

0: केले कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केले कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलेज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केले कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलेज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केले कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केले कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: KLE ಸಂಸ್ಥೆಯ ನೂತನ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಜ್ಞಾನಗಳ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತಿಕೊಪ್ಪ ಬೆಳಗಾವಿ BSc ಆನರ್ಸ್ ತೋಟಗಾರಿಕೆ 4 ವರ್ಷದ ಪದವಿ ಕೋರ್ಸ್ 2026-27 ಸಾಲಿನ ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ 10+2 PCMB KCET ಮಾರ್ಗಸೂಚಿಗಳು ಹಾಗೂ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಬಾಗಲಕೋಟ್ ICAR ನಿಯಮಾವಳಿಗಳ ಪ್ರಕಾರ ಕೇವಲ ನಿರ್ದಿಷ್ಟ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಕೋಟಾ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಕೋಟಾ ಸೀಟ್ಗಳು ಮಾತ್ರ ಲಭ್ಯ ಅನುಭವಿ ಬೋಧಕ ವರ್ಗ ಆಧುನಿಕ ಮೂಲಸೌಕರ್ಯ ಸುಸಜ್ಜಿತ ಪ್ರಯೋಗಾಲಯಗಳು ಹಾಗೂ ಸಂಶೋಧನಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳು ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ ಹಾಗೂ ಇಂಟರ್ನ್ಶಿಪ್ ಕ್ಷೇತ್ರ ತರಬೇತಿ ಅವಕಾಶಗಳು ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08337200120 ಹಾಗೂ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9071000774
0: कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा। केली नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। केली विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत। नीट 2026 मध्ये 400 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण। विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा। पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे। उशीर करू नका, डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका। अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380560483।

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from idea to company. On Sunday, 18th of October 2026, this workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business, gain insights and inspiration from experienced entrepreneurs. Take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 95135-1966. Geekona Success Strategy.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.